വെള്ള സംസാര ജിയോ ജഞ്ജക് തോയാ തന്റെ ലായാ തസേ കുർബാൻ ദിയോ താക്കെ സേവ കരിജേ ലാഹാലി ദേ ഹർ ദർഗാ പായ മാൻ ദിയോ ഹർ ദർഗാ മാന സോയി ജന പാവേ ജോ നരേക് പഛാണെ ഓ നാവ നിത് പാവേ ഗുരുമത് ഹർത്യാവേ നിത് ഹർഗുണ ആക് വഖാണെ ऐनस नाम से सेका लीजे हरिउत्तम वर्ग वरदान दियो जन जगत पाया तन दे लाया हो तसे बिटो कुर्बान दियो नाम लैन से सोह है तेन सुख पल हो वह मन से जन जाहे दियो तेन पल तोटने आवे जंत पावे से तेन फल तोटने आवे जंत पावे जे जुग के ते जाहे दियो ਜੇ ਜੋ ਕਹਿਤੇ ਜਾਇ ਸਵਾਮੀ ਤਿੰਨ ਵੱਲ ਤੋਟਣਾ ਆਵੈ ਤਿੰਨ ਜਰਾ ਨਾ ਮਰਨਾ ਨਰਕ ਨਾ ਪਰਣਾ ਜੋ ਹਰ ਨਾਮ ਤੇ ਆਵੈ ਹਰ ਹਰ ਕਰਹ ਸੇ ਸੁਖੈ ਨਾਹੀ ਨਾਨਕ ਪੀੜ ਨ ਖਾਹੇ ਦਿਓ ਨਾਮ ਲੈਣ ਸੇ ਸੋਹ ਹੈ ਤਿੰਨ ਸੁਖ ਫਲ ਹੋਵ ਹੈ ਮਨ ਸਿਰਜਣ ਜਾਏ ਦਿਓ ਏਕੋ ਕਰ ਸਤਿਗੁਰੂ ਪ੍ਰਸਾਦ ਆਸਾ ਮਹੱਲਾ ਪਹਿਲਾ ਛੰਦ ਕਰ ਤੀਜਾ

नमास्तं अदित्ये नमास्तं अपित्ये नमास्तं अभाहे नमास्तं अटाहे नमास्तं अनिले नमास्तं नादे नमास्तं शेदे नमास्तं गादे नमास्तं गंजे नमास्तं पंजे

बंदे नमस्तंग निशाके नमस्तंग निर्वाके नमस्तंग रिमे नमस्तंग क्रीमे नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्तरागे नमस्तंग सुहागे नमो सर्व सोखं नमो सर्व पोखं नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्व ध्याले नमो सर्व पाले चाचरी शांतव प्रसाद